0: सवेरा बनारस का,
1: शाम अवध की,
0: वादियां हिमालय की,
1: क्या बात है।
0: और इन सब के साथ शान हो मालवा की
1: तो यहाँ की सुबह और रातें किसी से कम नहीं।
0: तो सुनते रहिए मालवा की शान, आकाशवाणी इंदौर।
2: अरे रेवती ताई, या रविवारी आपल्याला उज्जैनला चलायचं आहे, तयार रहा बरं का?
3: मी नाही येऊ शकणार।
2: अरे आपल्याला सकाळी चलायचं आहे, काय त्रास आहे त्यात?
3: रविवारी सकाळी रेडिओवर मराठी कार्यक्रम येतो 10:30 तो मी नक्की ऐकते, तो कधी सोडत नाही।
2: असं का? अरे पण आता आपल्याकडे मोबाईल आहे आणि रेडिओ आता मोबाईलवर सुद्धा ऐकता येतो।
3: अरे वा, हे तर खूपच छान, मग मी नक्की येणार।
4: ये आकाशवाणी मध्य प्रदेश है, लीजिए प्रस्तुत है फिल्म संगीत का कार्यक्रम। कार्यक्रम में पहला गीत आपको सुनवा रहे हैं राघव चैतन्य की आवाज में फिल्म थप्पड़ से।